0: जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान। जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: പ്രിയ ഗീതമാണ് പ്രിയ ശ്രോത ക്ലാസ്വദിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. പ്രിയത്തിൻ്റെ അടുത്തതായി കേൾക്കാം തൃശൂർ കുന്നംകുളത്തിന് സമീപം ചൊവ്വന്നൂരിൽ നിന്നും പ്രിൻസ് ആവശ്യപ്പെട്ട ഗാനം. ഇതാ ഒരു ധിക്കാരി എന്ന ചിത്രത്തിനു വേണ്ടി യേശുദാസും എസ് ജാനകിയും ചേർന്നാലപിച്ചത്. പൂവച്ചൽ ഗാദറിൻ്റെ വരികൾക്ക് എ ടി ഉമറിൻ്റെ സംഗീതം.